0: 800 and 19 kilowatts. This is Radio Mauritius.
1: NBC Shankadalat Duparche Thik Ek Vasliya Hit.
2: Swar Taranga.
3: Swar Taranga.
1: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी एम टू रेडिओ मॉरिशसवरून 45 मिनिटांच्या या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करताना रसिक हो, मला अत्यंत हर्ष होत आहे. तर चला प्रस्तावनेत विलंब न लावता आनंदी मनाने चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया या सुंदर नमन गाण्याने.

ऋषिक श्रोत्यानु, आज राधा कृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी चा या मंगल दिनी एमबीसी तर्फे सर्व श्रोत्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। राधाष्टमी म्हणजे राधा राणी चा निर्मल प्रेम भक्तिगीताचा आणि समर्पणाचा पवित्र उत्सव। राधे कृष्णाच्या नामस्मरणाने मन प्रसन्न होऊ दे आणि जीवनात प्रेमाचा सुगंध दरवळू दे। याच्या संदर्भात चला ऐकूया राधा ही बावरी हरीची, स्वप्निल बांदूरकर व समूहाच्या आवाजात।

रिसिको हो सध्या बाप्पा घरी आलं की वातावरण आनंदाने भरून जाते. त्यांची कृपा आशीर्वाद आणि आठवण मनात कायम राहते असे श्रद्धेचा भाव असा हो. गणेश चतुर्थीनंतर सर्वांचे विसर्जन लगेच होत नाही. काही जण अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाला आपल्या घरी प्रेमाने विराजमान ठेवतात. ज्यांच्या घरी अजून निरोप झालेला गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यांना भक्तीचा आनंद असाच फुलवत राहो. तयारच्या संदर्भात कार्यक्रमाच्या उरल्या वेळात चला ऐकूया काही गणेश भक्तिगीती.

रिसिको कित्येक दिवसांच्या उपवासानंतर श्रद्धाळू भक्तांनी श्रद्धा भक्तीने आपल्या प्रिय बाप्पाला निरोप दिला. अर्थात हा निरोप जरी मनाला जर झाला तरी भक्त आणि देवांतील संबंध अति घट झाला आहे हे सांगायला नको. ह्याच भावनेने चालू करीत आहोत आपला भक्तिमय कार्यक्रम. यापुढील भक्तिगाण्याने हवे योग दुःखदायी ठरला तरी भक्तांच्या मनातली श्रद्धा काही कमी झालेली नाही तर अधिक वृद्धिंगत झाली. बाप्पा जरूर लवकर येईल हीच सर्व श्रद्धाळू भक्तांची आशा आहे.

स्थानीय कलाकारांच्या आवाजातल्या या गणेश झाकीनंतर रसिकहो पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या धमाळ झाकरीने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. बाप्पाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. प्रत्येकांच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि आनंद नांदो. तोपर्यंत आशीर्वाद घ्या. आपल्या गणरायाचा आशीर्वाद आपल्यासोबत असू द्या हीच मनापासून प्रार्थना. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रसिक मंडळी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन AM2। रसिक मंडळी कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत आनंद भाते यांचे समुद्र आवाजात। ऐकूया ओम नमो जी आधार।

रसिकमंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. काही ठिकाणी मंडळीहो गणेश चतुर्थी हा सण अजून साजरी करीत आहे, तेव्हा आज तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही वाजवणार आहोत एक झाकरी. ज्येष्ठ साखू यांच्या समुद्र आवाजात ऐकूया ऐका बायानो ऐका सयानो, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.